0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कणसो. एक विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे मनीषा तुमच्या सोबत आहे. आज आपण भेटणार आहोत पूनम राजाराम मरगाळे यांना, ज्या एक आर्किटेक्ट आहेत आणि त्यांची जर्नी आपण थोडक्यात आज जाणून घेणार आहोत. काय प्रोफेशन आहे हे आणि आणखीन काय काय करत असतात त्या दिवसभरामध्ये, कसं रुटीन आहे त्यांचं, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि ज्या महिला घर बसल्या काही काम करण्याची इच्छा त्यांना असते त्यांना एक आपण काही सल्ले या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा तुम्ही ट्युनिन रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसूवरती. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू मनीषा मॅडम, धन्यवाद.
0: आज आपण तुमच्या लाईफ बद्दल थोड्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्ही मूळच्या कुठल्या आणि कसा तुमचा जीवन प्रवास आहे.
1: सर्वप्रथम धन्यवाद वेणुधोनी आणि पुजारी सरांचं मला इथं बोलवल्याबद्दल, आमंत्रण केल्याबद्दल. मी मूळची बेळगावचीच. माझं शिक्षण, शाळेचं शिक्षण मराठी विद्यानिकेतन मराठी मीडियम मधून झालं. त्याच्यानंतर माझं आर्किटेक्चर कॉलेज शिक्षण हे JIT गोगटे इन्स्टिट्यूट उद्यमबाग इथून 2008 साली मी तिथून उत्तीर्ण झाले. त्याच्यानंतर मी एक वर्ष गोव्यामध्ये इंटर्नशिप प्लस तिथंच एक 6 महिन्यात वैभव सावंत असोसिएट यांच्याकडे मी प्रॅक्टिस केली.
0: बरं.
1: त्याच्यानंतर 2009 मध्ये माझं लग्न झालं आणि मी बेंगलोरला शिफ्ट झाले.
0: अच्छा.
1: माझे मिस्टर राजाराम मरगाळे हे IT क्षेत्रात काम करत होते, मग त्याच्याबरोबर मी पण कोटीज आर्किटेक्ट म्हणून तिथं एक वर्ष इंटिरियरचा कोर्स केले, म्हणजे त्यांच्यावर काम केले आणि तिथं मला इंटिरियर याच्यामध्ये खूपच अनुभव आला.
0: तुम्ही आता एक आर्किटेक्ट म्हणून काम करताय, म्हणजे गेली बरेच वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, तर कसं नेमकं काम असतं आणि काय काय म्हणजे आयडियाज घेऊन तुम्हाला जावं लागतं फील्ड वरती म्हणा किंवा एखादे व्हिजिटला जरी बोलवत असेल तरी तुमच्या डोक्यामध्ये आयडिया ही रेडी पाहिजे, तर काय काय अनुभव असतात तुमचे, काय अनुभव येतात तुम्हाला?
1: आर्किटेक्चर हे खूपच वर्सटाईल आहे असं म्हणेल, म्हणजे त्याच्यात एकच काम नाहीये. आम्हाला दरवाजाच्या फ्रेम पासून ते रूफ स्ट्रक्चर किंवा सोलार स्ट्रक्चर ते सिटी प्लॅनिंग या सगळ्या विषयामध्ये तुम्ही खूप काही करू शकता. अर्बन सिटी प्लॅनिंग, लँडस्केपिंग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास असतो ह्याच्यामध्ये. म्हणजे खूप असं वर्सटाईल आहे, काहीतरी एकच क्षेत्रापुरते मर्यादित नाहीये.
0: नक्कीच.
1: हो, त्याच्या म्हणजे आर्किटेक्चर हा विषयच एक समुद्र असल्याप्रमाणे आहे. जितकं तुम्ही खोल जाल तितकं तुम्हाला आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन विषयाबद्दल माहिती हे वगैरे मिळते. आता हल्ली पहिला आर्किटेक्ट म्हणजे हाय क्लास लोक किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स जसं आपलं तुमचं KLE युनिव्हर्सिटी आहे तिथं हायर करत होते, त्यांनी हायर करून आपलं प्लॅनिंग. पण आता जे आहे, आता सर्वसाधारण हे सुद्धा आपल्या घरचं इंटिरियर किंवा आपलं प्लॅनिंग वगैरे आर्किटेक्ट करून घेतात. त्यामुळे ह्या ऍज अन आर्किटेक्ट इंटिरियर डिझाईन खूपचा असा स्कोप आहे या फील्डमध्ये. जर तुम्ही करणार असाल किंवा इच्छा असेल तर खूप याच्यामध्ये पॉझिटिव्हली याच्यामध्ये खूप काही शिकण्यासाठी आणि करण्यासाठी आहे असं मला वाटतं.
0: म्हणजे ज्याच्या त्याच्या बजेटनुसार तुम्ही असं प्लॅन देण्याचा प्रयत्न करता?
1: हो हो. म्हणजे तुमचं काय बजेट आहे त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही काय करून देतो, बसून देतो.
0: मग प्रत्येक वेळी एक नवीन आयडिया किंवा नवीन डिझाईन सोबत येणं थोडस डिफिकल्ट जातं?
1: हो, खूप चॅलेंजिंग आहे आणि खूप डिफिकल्ट आहेत. आणि जशी माणसं आहेत तसे त्यांचे आवडते कलर असतात, आवडते डिझाईन असते, खूप चॅलेंजिंग असतात. थोडे तर असे क्लायंट असतात त्यांची मागणीच इतकी विचित्र असते की आम्ही करून देणं खूप कठीण जातं. म्हणजे थोडं ते स्ट्रक्चरली पण पॉसिबल पाहिजे. आम्ही खूप म्हणजे त्यांच्याशी इंटरॅक्ट करून त्यांच्याशी बोलून खूपसे असे पहिला कॉन्सेप्ट डिझायनिंग, म्हणजे एकाच एक प्रश्न असतो त्याची उत्तर 20-30 असतात. म्हणजे हा खूप टेक्निकल शब्द नाही, क्रिएटिव्हिटी आहे. त्यामुळे मजा येते.
0: म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हालाही नवीन काहीतरी शिकायला भेटत असेल.
1: हो, जसं प्रत्येक माणूस वेगळा आहे त्यांच्याकडून आम्हाला वेगवेगळं हे होतं. तसंच फक्त क्लायंट नाही, इवन जे हाताखाली जे आहेत, कार्पेंटर आहेत, गवंडी आहेत, मशिनरी आहेत, पेंटर आहेत, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग, सगळे वेगवेगळे प्रकारचे जे ह्याच्यात जोडलेले आहेत कामं, त्यांच्याशी पर्सनली इंटरॅक्शन करावं लागतं. त्यांच्याशी त्यांची वेळ आणि त्यांचं हे करून एक बिल्डिंग उभा करायला लागते. दिसायला वाटते की एक बिल्डिंग आहे पण त्याच्या पाठी मग खूप जणांची मेहनत आणि खूप जणांचं काम त्या ठिकाणी असतं. आणि त्या ऍज अन आर्किटेक्ट तुम्ही त्या सगळ्यांना धरून तो प्रोजेक्ट तुमच्या समोर.
0: हो हो, नक्कीच. मग असे काय अनुभव तुम्हाला तुमच्या या आतापर्यंतच्या जर्नी मध्ये आले का की स्ट्रक्चरही वेगळं आहे आणि त्यांची डिमांडही वेगळी आहे आणि आपल्याला ते तिथं बसवणं तेवढं पॉसिबल होत नाहीये आणि ते कन्व्हिन्सही होत नाहीयेत.
1: असा काही मोठा असा अनुभव आला नाहीये, पण एक सध्या जर मी सह्याद्रीनगरमध्ये एक प्रोजेक्ट सुरू केला म्हणजे इंटिरियर डिझायनिंगचा, रूम एक वन बेडरूमचं हे होतं, त्या बेडरूममध्ये त्यांना सगळंच पाहिजे होतं, स्टडी टेबल, ड्रेसिंग टेबल, बेड आणि टीव्ही युनिट, हे ते पॉसिबलच नव्हतं तिथं सगळं बसवणं.
0: अच्छा,
1: पण आता जे नवीन टेक्निक आणि नवीन एक आहे, थोडं त्यांना समजावून सांगून मी त्यांना करून दिलं.
0: अरे हां,
1: मग ते टोटल 1 BHK टोटली इंटिरियर 5 लाख मध्ये त्यांच्या बजेट प्रमाणे त्यांना मी करून दिलं. सध्या झालेलं आहे ते प्रोजेक्ट.
0: छान, म्हणजे असे अनुभव येतात आणि त्यावेळी थोडस चॅलेंजिंग होत असेल. मग पूर्ण घराचं आपल्याला इंटिरियर करायचं नाहीये, फक्त पर्टिक्युलर एखाद्या रूमचं आपल्याला करून घ्यायचं आहे, तर तेही शक्य आहे.
1: हो, ते पण शक्य आहे. आता जास्तीत जास्त सगळेजण लिव्हिंग रूम, आपली जी टीव्ही बसण्याची रूम आहे, ती जास्तीत जास्त लोक करून घेतात, कारण आल्यावर सगळे जास्तीत जास्त वेळ किंवा जास्तीत जास्त पाहुणे आपले तिथंच येऊन बसतात.
0: बरोबर,
1: त्या ठिकाणचंच आम्ही करून देतो.
0: सध्याची जर परिस्थिती थोडीशी विचारात घेतली तर बरेच लोक आता आर्किटेक्टना हायर करतात, पण बरेच लोक म्हणजे इंजिनियर लोकांना पण या गोष्टीचं ज्ञान असतं, तर तेही कंटिन्यू करतात. किंवा एखादा माणूस जो स्वतः घर बांधतोय तो गुगलवरती काही डिझाईन सर्च करेल आणि ते मग इंजिनियरकडूनच करून घेतील, किंवा जे कार्पेंटर किंवा जे गवंडी लोक असतात त्यांच्याकडूनही करून घेतील, असंही बऱ्याचदा होतं आणि बघण्यात येतं. तर याच्यामधला फरक आपण कसा सांगू?
1: असं मला जर विचारलं तर मी सांगेन की माझी एक मैत्रीण होती बँगलोरमध्ये, ती फर्स्ट फ्लोअरला राहत होती, पण काही कारणास्तव तिला नंतर शिफ्ट करावं लागलं सेकंड फ्लोअरवर.
0: अच्छा,
1: मग तिचे जे ती शिफ्टिंग केली तेव्हा ती म्हणाली की जेवढं माझं सामान फर्स्ट फ्लोअरवर जितकं मी व्यवस्थित अरेंज करू शकले, किंवा माझ्या वॉर्डरोबमध्ये माझे कपडे जसं मी अरेंज करू शकले, ते मला सेकंड फ्लोअरवर तेवढंच फर्निचर असताना नाही जमत. मग तसं का? किंवा जेव्हा एकदा एखादा वॉर्डरोब जेव्हा आम्ही डिझाईन करतो तेव्हा खूपसे आर्किटेक्चरली जे नॉब्स आहेत, स्टँडर्ड्स आहेत, ते आम्ही फॉलो करतो. कदाचित याचं शिक्षण तो कार्पेंटर घेत नसेल, आम्ही 5 वर्ष ते वैयक्तिक शिक्षण घेऊन नंतर ट्रेनिंग घेऊन आम्ही ते करून देतो. त्याप्रमाणे म्हणजे साधारणतः महिलाची उंची आणि पुरुषाची उंची वेगवेगळी असते, त्या उंचीनुसार थोडेसे ते स्टँडर्ड त्याप्रमाणे आम्ही डिझाईन करतो. मग तिचं मग जेव्हा तुम्ही एखाद्या आर्किटेक्टला जेव्हा हायर करून घेता, नक्कीच तुम्हाला तुमचं घर आणि तुमचं जे इंटिरियर आहे ते तुम्हाला सुटसुटीत चांगलं आणि
0: छान
1: वाटेल.
0: म्हणजे हे जे एक्झाम्पल तुम्ही दिला त्याच्यावरून बरंच काही माहिती होतं की सगळं सेम आहे पण तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टी अरेंज करायला थोडासा प्रॉब्लेम होतो. तर कुठेतरी तिथं काहीतरी बदल असणारच आहे जो आपल्या नॉर्मल माणसांच्या लक्षात येणार नाही, जो तुम्हाला समजून येईल.
1: आणि एक मी याच्याबद्दल बोलेन की आता डॉक्टर जे आहे, डॉक्टरकडे जाऊन कधी कधी आपण मेडिसिन्स घेतो, पण काही जण घरामध्येच मेडिसिन डॉक्टर असून करतात.
0: हो,
1: डॉक्टरना जितकी माहिती असते तितकी माहिती आम्हाला नसते, कारण का त्यांनी आपल्या आयुष्याचं, मला वाटतं डॉक्टर ऍज अ डॉक्टर अर्धं आयुष्य ते शिकण्यात आणि याच्यात घालो,
0: प्रॅक्टिस
1: करतात. तसंच आमचं असतं, आम्ही ते प्रॅक्टिस करतो, आम्हाला माहिती असतं की काय लागतं काय नाही
0: आणि कुठल्या ठिकाणी कुठलं मटेरियल वापरावं, कुठल्या मटेरियलची लाईफ जास्त काळ असू शकते, या सगळ्या गोष्टींचाही अभ्यास असणं गरजेचं.
1: आता मटेरियलचं म्हटलं तर दर महिन्याला एक नवीन मटेरियल येतो.
0: अच्छा,
1: मग त्या ॲज अन आर्किटेक्ट किंवा ॲज अन इंटिरियर डिझायनर आम्हाला ते अपडेट व्हावंच लागतं, मार्केट स्टडी करावं लागते आणि त्याप्रमाणे जसं नवीन ट्रेंड येतात, जसं फॅशन येते तसं आमच्या ह्याच्यामध्ये पण नवीन ट्रेंड, त्यामुळे नवीन नवीन शिकण्यासारखं खूप आहे आणि स्वतःला त्या ह्याच्यामध्ये अपडेट राहावं लागतं, कारण का प्रत्येक 4 वर्षांनी ते जुनं होत, 4 महिन्यांनी ते जुनं होतं दुसरं.
0: आणि जे म्हणजे ज्यांच्याकडं थोडं फायनान्शियली जी लोक स्ट्रॉंग आहेत ती जसं चेंज होते स्टाईल, जसं बदलतं त्याप्रमाणे स्वतःच्या घरामध्ये सुद्धा बदल करून घेतात.
1: हो, आता तर हाली असं नाही की फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, पण आता ती गरज झाली इंटिरियरची. आता जर तुम्ही बघितलं तर बेळगावमध्ये आजूबाजूचे जे गाव आहेत तिथं पण घरं खूप सुंदर आहेत, इंटिरियर आहेत, विथ POP आहेत, आपली शहरातली घरं नसतील आणि फर्निचर वर्क जे आपण इंटिरियर म्हणतो ते सुद्धा केलेलं आहे. मग हल्ली सगळ्यांनाच पाहिजे म्हणून म्हटलं ॲज अ इंटिरियर ॲज अ आर्किटेक्ट स्कोप हल्ली भरपूर आहे.
0: म्हणजे खूप छान फील्ड आहे, क्रिएटिव्ह वर्क आहे तुमचं आणि कायम स्वतःला अपडेट ठेवणं तितकंच गरजेचं आहे जसं तुम्ही आता सांगितलं. आणि तुम्ही म्हटल्यासारखं आता नॉर्मली सगळीच लोक एक आर्किटेक्ट हायर करतात कारण त्यांना आपलं घर हे सुंदर बनवायचं असतं, छान दिसायचं असतं, त्यामुळं म्हणजे घर म्हणजे कसं की समाधान वाटलं पाहिजे घरी गेल्यानंतर, त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये खर्च करतात लोक.
1: हा हल्ली अजून आर्किटेक्ट हायर करत नाही, तुम्ही म्हटला तसं इंटरनेटवरून डिझाईन कॉपी केली जाते किंवा इंजिनियर सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांनी पण करून देतात आणि कार्पेंटरच आता जास्तीत जास्त स्वतःच डिझाईन करून हे करतायत. पण मला वाटतं जर तुम्हाला तुमचं सुटसुटीत आणि प्लॅनिंग खूप सुंदर पाहिजे तर तुम्ही आर्किटेक्ट हायर करून तुम्ही करा, खरंच त्याचा फायदा.
0: गोष्ट ऍड करेन याच्यामध्ये की तुम्हाला जर म्हणजे तुमची जागा व्यवस्थित युटिलाइज करून घ्यायची असेल तर तुम्ही आर्किटेक्ट कडे जावंच लागेल.
1: कारण का हल्ली एक स्क्वेअर फीट जागेची किंमत म्हणजे लाखो हजारो आहे, त्या प्रत्येक एक स्क्वेअर फूटचा विचार आम्ही करतो कारण तुम्ही तिथं तुमचे पैसे दिलेले असता, तुमचा टाइम खर्च केलेला असता ते पैसे कमवण्यासाठी.
0: नक्कीच. मला म्हणजे पर्सनली मला मुंबई म्हणा किंवा बेंगलोर सारख्या ठिकाणी ही जी कॅपिटल सिटीज आहेत तिथं त्या लोकांनी एवढा जागेचा चांगला उपयोग करून घेतलेला आहे की एवढी सुद्धा जागा ती वेस्ट घालवत नाही, तिथं काय ना काय त्याचा उपयोग करून देतात असते त्या लोकांना, राहणाऱ्या लोकांना. तर खूप छान अशा डिझाईन असतात आणि एकदम म्हणजे जरी कमी जागा असली तरी सुद्धा ते इतकं स्पेशियस वाटतं की म्हणजे असं अडचण वाटत नाही, त्याप्रमाणे ते डिझाईन केलेलीच असते. तर मी असे बरेचशी घरं बघितलेत की छान डिझाईन असते त्यांचे.
1: हो आणि मुंबई किंवा बँगलोर सगळ्यांनी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जागा नाहीये, तिथं फ्लॅटच सिस्टम आहे.
0: हो तेच ना.
1: आणि जागेची किंमत कम्पेअर टू हे आता बेळगाव मध्ये काय आहे इंडिव्हिज्युअल हाऊसेस कॉन्सेप्ट जास्ती आहे, मग उद्या फ्युचरमध्ये जर तुम्हाला कमी पडला तर गच्चीवर एक रूम बांधता किंवा पाठीमाग एक्सटेंड करून घेता, पण जेव्हा आपण फ्लॅट मध्ये राहतो तेव्हा हे ऑप्शन आमच्याकडे नसतं. मग त्यावेळेला आम्हाला लॉफ्ट म्हणजे जे पोटमाळा म्हणतो ते करून घ्यावे लागतात आणि जास्तीत जास्त फर्निचर मध्ये कसं युज केलं म्हणजे फोल्डेबल स्टडी टेबल, फोल्डेबल डायनिंग टेबल किंवा हल्ली फोल्डेबल बेड पण आलेत, ते आम्ही करून म्हणजे रात्रीच्या टाइमला तो बेड आणि दुसऱ्याच्या टाइमला ती स्पाइस सोफा सेट कसं युज करू शकता. हल्ली हे कॉन्सेप्ट आलेत आणि जसे जागेची किंमत वाढले त्यामुळे हे अजून खूप मला वाटतंय वाढणार याच्यामध्ये.
0: नक्कीच ना. आणि आपल्या बेळगाव मध्ये सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी मोठमोठे अपार्टमेंट होत आहेत आता सध्या, म्हणजे बघतो आपण इकडे तिकडे तेव्हा, तर तिथेही आता नक्कीच हे सगळं फॉलो करतील मला वाटतंय. मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काय हॉबी आहेत तुमच्या?
1: मला म्युझिक ऐकायला आवडतं.
0: बर.
1: पेंटिंग आणि बुक्स वाचते.
0: मग अलीकडं कुठलं बुक वाचलेलं आहे?
1: अलीकडं मी आमिश, लेखक आमिश यांचं.
0: बर. तुम्ही म्युझिक आवडतं म्हणून म्हटलात तर कुठल्या टाईपचं म्युझिक तुम्ही ऐकता युजुअली?
1: मी तसं काही नाही, सगळ्या टाईपचे म्युझिक ऐकते, म्हणजे सकाळ झाले की भक्तिगीत असतं, नंतर कामाच्या वेळेला आपलं साधं हिंदी ओल्ड सॉंग्स खूप ऐकते.
0: ओके. मग तुमच्या आवडीचं गाणं एखादं आपण प्रोग्राम मध्ये प्ले करूया, कुठलं गाणं ऐकाल?
1: कोणते तरी मराठी भक्तिगीत चालेल.
0: मराठी हिंदी कुठलंही सांगू शकते असं काही नाही, मराठी पाहिजे म्हणून हिंदी चालेल, मूवी सॉंग चालेल, कुठलंही चालेल.
1: ठीक आहे, मग किशोर कुमारचं ऐकू आपण हिंदी सॉंग.
0: कुठलंही चालेल,
1: कुठेही लावा किशोर कुमारचं चालेल.
0: आपण ते गाणं ऐकून लगेचच परत येतोय. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसो.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा केएल वेणुधोनी 90.4 FM वरती. तुम्ही ट्यून इन आहात आणि एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय ज्यामध्ये पूनम मरगाळे आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या. तुम्ही जसं एक ॲज अ आर्किटेक्ट म्हणून काम करताय गेली कित्येक वर्ष, त्याबद्दलचा आपण अनुभव ऐकला, तर ते शिकण्यासाठी किंवा आर्किटेक्ट होणं हे तुमच्या डोक्यामध्ये कसं काय आलं?
1: मी सुरुवातीपासूनच माझ्या वडिलांना ते सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्ट या फील्डमध्ये होते. मग सुरुवातीपासूनच माझी इच्छा होती की मी या फील्डमध्ये जायचं.
0: अच्छा.
1: सिव्हिल इंजिनियर. माझे वडील श्री KB फगरे हे माझे जीवनातील आदर्श किंवा त्यांना बघून मी वाढले आणि खूप त्यांनी खूप मेहनत करून एक स्वतःसाठी आणि आमच्या सर्वांसाठी पूर्ण फॅमिलीसाठी खूप मोठं एक अचीवमेंट केलेला आहे. खूप आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आणि शून्यातून मोठं जग निर्माण केलेलंच आहे. त्यांना बघूनच मी इन्फ्लुएन्स होऊन सिव्हिल इंजिनियर नंतर ऍज अ मला आर्किटेक्ट मध्ये वाटलं की जास्ती स्कोप आहे ऍज अ डिझायनिंग, मग मी या फील्ड मध्ये आहे.
0: तुम्ही पेंटिंगही करायला आवडतं म्हणून म्हटला होता, तर म्हणजे एखादं पेंटिंग जे तुम्हाला खूप आवडलं तुम्ही बनवलेलं असं कोणतं एखादी आठवण?
1: मी गोव्यामध्ये असताना माझ्यापेक्षा माझी मैत्रीण खूप खूप छान पेंटिंग करते, ज्याच्याबरोबर मी गोव्यावर होतो. तिच्याबरोबर म्हणजे गोव्यामध्ये असताना फॅमिलीपासून दूर होतो, तिथं आम्ही पेंटिंग करायला घेतलं संध्याकाळचा टाइम हे करायला. तिच्याबरोबर मी एक लेडी केलेली जी कॅथलिक लेडी होती जी व्हाईट च हे घातलेलं, ते आता घरी आहे माझ्या, ते पेंटिंग केलं.
0: ते तुम्हाला खूप आवडलं?
1: खूप आवडलं.
0: ओके, बरोबर. म्हणजे जेव्हा आपल्याकडे खूप वेळ असतो आणि जर वेळ जात नसेल तर हे एक चांगला ऑप्शन आहे जो आपण करू शकतो, फक्त पेंटिंग करता आलं पाहिजे.
1: हो.
0: मग आता बऱ्याच महिला जशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, काही महिला म्हणजे जॉब करत करत घरही व्यवस्थितरित्या सांभाळतात, काही घरी बसल्या बसल्या बिझनेस करून आपला व्यवसाय आणि घर व्यवस्थित सांभाळत असतात, काही महिला अशा आहेत ज्या खूप काही ट्राय करतात पण त्यांना कशामध्ये सक्सेस भेटत नाही, तर एकंदरीत आपण महिलांसाठी काय एखादा मेसेज देऊ किंवा काय सांगू?
1: जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता. आता माझं पण, मी जेव्हा बँगलोरला होते तेव्हा मुलगी झाली, मुलगा झाला, 7 वर्ष मी घरी होते, पण काही ना काही फ्रीलान्सिंग असं काही काम करत मी टच मध्ये राहिले माझ्या फील्डच्या. मग 2017 मी परमनंटली जॉईन त्यांच्याकडे जॉईन झाले, अजय सर म्हणून, त्यांच्याकडेच मी कंटिन्यू काम करत राहिले. आणि परत असा वेळ आला की कोरोना आला, हे आलं, परत स्टॉप झालं आणि मला बेळगावला यावं लागलं. परत मला आणि परत शून्यापासून सुरुवात करायला लागली आणि मग त्यांच्याच मदतीनं मी इथं परत त्यांचं ऑफिस घालून सुरुवात केली. मला वाटतंय क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले, आता आम्ही नुकतेच 3 जानेवारीला त्यांची जयंती साजरी केली, त्यांचे पुण्यस्मरण करून मी म्हणते की आज त्यांची आम्ही जयंती शाळेमधून केली. मी सुद्धा माझ्या मुलीला सावित्रीबाई फुले करून राशीला हिला पाठवलं, तिथं तिनं एक त्यांच्यासाठी एकांकिका केली.
0: अच्छा.
1: पण आज जे आम्ही इथं आहोत याचं कारण म्हणजे त्या आहेत
0: नक्कीच,
1: कारण की त्यांनी स्त्री शिक्षणासाठी प्राधान्य दिले, ज्योतिबा फुले आणि
0: सावित्रीबाई फुले.
1: मग आता स्त्री शिक्षण किंवा महिला सक्षमीकरण, बालविवाह हे सगळे समस्यातून आम्ही खूपशा पुढे आलोय. अगदी आपण त्याच्यासाठी आपल्याला लढायला पाहिजे हे पहिले 80-90% तरी आम्ही त्याच्यातून हे झालं. इंदिरा गांधी 5 वर्ष पंतप्रधान झाली आणि तिनं पूर्ण एक स्त्री असून पूर्ण जगाला हे केलं, तर या समस्यातून निघाले. मग आता मला वाटते काय रोखतंय, तर काय रोखते तर आपली इच्छाशक्ती, आपली इच्छाशक्ती, आपला निश्चय आणि तुमचा आनंद कशात आहे. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही हे करू शकता, तुम्ही करा, तर तुम्ही दृढ निश्चय करून त्या दिशेने रोज थोडं ना थोडं, नाही जमत माहिती आहे, संसार आहे, मुलं आहेत, सासू सासरे आहेत, पण थोडं 1-10% तरी प्रत्येक दिवसाला तुम्ही त्याला वेळ द्या. हळूहळू होतं, जसं मी 7 वर्ष मी मुलांना देऊन पुन्हा वापस माझ्या मला जे करायचं आहे ते मी फील आलं, तसं तुम्ही पण करा. आणि जेव्हा एक स्त्री शिकते किंवा स्त्री आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग होते तेव्हा ती पूर्ण घराला पुढे नेते असं मला वाटतं.
0: हो ना.
1: आणि तेच मी प्रत्येक स्त्रीला तुम्हाला आणि एक 4 ओळी डेडिकेट करतो, सांगतो. नारीत आहे शक्ती भारी, तुम्ही तिला का समजता बेचारी, नारी घे तू उंच भरारी, फिरून पाहू नकोस तू माघारी, कारण तूच आहे देशाची खरी प्रगती, कारण तूच आहे देशाची प्रगती.
0: छान. थँक्यू सो मच पूनम, आणि तुम्ही खूप छान गप्पा आमच्याशी मारलात. तुमचा जो जीवन प्रवास होता तो थोडक्यात आपण डिस्कस केला, त्याच्याविषयी चर्चा केली, काही नवीन गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या, तुमचा अनुभव आपण ऐकला, आणि तुम्ही इकडे आलात त्यासाठी थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणूधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. पूनम मरगाळे आपल्यासोबत होत्या, ज्या एक आर्किटेक्ट आहेत त्यांच्याशी आपण बोलत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणूधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಸವನಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607।
0: या पावसाळ्यात तुमची मुले वारंवार खोकला, सर्दी किंवा तापाने त्रस्त होत आहेत का? काळजी करू नका। केले आयुर्वेद रुग्णालय शहापूर बेळगाव यांच्या वतीने मुलांसाठी विशेष रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा मान्सून कवच कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। 1 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी तयार करण्यात आलेला हा कार्यक्रम मुलांची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करतो। प्रत्येक मुलाची वैयक्तिक आरोग्य तपासणी, मुलाच्या प्रकृतीनुसार आयुर्वेदिक उपचार, पावसाळ्यात पचन संस्था आणि श्वसन संस्थेच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाईल। कार्यक्रमाचा कालावधी 1 जुलै ते 31 जुलै 2026 पर्यंत असेल। अधिक माहितीसाठी संपर्क करा केले आयुर्वेदा हॉस्पिटल शहापूर बेळगाव, OPD क्रमांक 10 आणि 11, मोबाईल नंबर 7978644281। चला उत्तम आरोग्य आणि आयुर्वेदाच्या सहवासात हा पावसाळा निरोगी बनवूया।

पण बाई तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना, आणि माझ्या विशूमुळे तुका जर काही त्रास झालो असत ना तर त्याच्या वतीन मी माफी मागते हा, पण राग नको धरूस बाई।

0: सुंदर
1: बघ ना ताई, खरा तर यो विशुदादा आमचो कोण नाही हा, पण आमचा सगळा काय हा।
0: तुमचा कोणी नाही आहे म्हणजे?
1: म्हणजे अगो तो आमका
2: आहे
1: का?
2: छान दिसते, बचल तुमचं बाळ।

0: आता तरी मान्य कर तू त्याच्या प्रेमात पडली आहेस.
1: सिमी आय एम शिट स्केअर्ड या. यशला फसवतीय का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवतीय सारी.
2: किती
0: ते फोटो काढताय. चल चल. अरे चल ना.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: ಈ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಪದೇ ಪದೇ ಕೆಮ್ಮು, ಶೀತ ಅಥವಾ ಜ್ವರದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದಾರೆಯೇ? ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ವಿಶೇಷ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾದ ಮಾನ್ಸೂನ್ ಕವಚದ ಮೂಲಕ ಅವರನ್ನು ರಕ್ಷಿಸಿ. 1 ರಿಂದ 18 ವರ್ಷದೊಳಗಿನ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ರೂಪಿಸಲಾದ ಇದು ಅವರ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನೈಸರ್ಗಿಕವಾಗಿ ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಮಗುವಿಗೂ ವೈಯಕ್ತಿಕ ತಪಾಸಣೆ ಮತ್ತು ಅವರ ಪ್ರಕೃತಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತೇವೆ. ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಕರುಳು ಮತ್ತು ಉಸಿರಾಟದ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಇದು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Palgam. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
2: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
3: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-98-21222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare. Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admission

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, FarmD, MFarm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleparm.edu।
3: ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವ ಒನ್ ಲೈಫ್, ಸುಂದರ ಬದುಕಿನ ಹೊಸ ಆರಂಭ. 20 ಭರವಸೆಯ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಗ್ರೂಪ್ ಈಗ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್. ಸುಸಜ್ಜಿತ ಜೀವನ ಶೈಲಿಗಾಗಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ 2BHK ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಸುಂದರವಾದ ಉದ್ಯಾನವನ, ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ಕೇಪ್ ಗಾರ್ಡನ್, ಹೈಟೆಕ್ ಜಿಮ್ ಮತ್ತು ಯೋಗ ಕೇಂದ್ರ, ನಗರದ ಪ್ರಮುಖ ಶಾಲೆಗಳು, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಬಸ್, ರೈಲು, ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಹತ್ತಿರ. 24/7 ಭದ್ರತೆ ಮತ್ತು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೀಚರ್ಸ್, 24/7 ನಿರಂತರ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ, ಸಂಪೂರ್ಣ ವಿದ್ಯುತ್ ಬ್ಯಾಕ್ಅಪ್, ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಮಳೆ ನೀರು ಕೊಯ್ಲು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಆಟದ ಮೈದಾನ, ಪ್ರತಿ ಫ್ಲೋರ್ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದಲ್ಲಿ CCTV ಕ್ಯಾಮೆರಾಗಳು, ವಿಶಾಲವಾದ ಕಾರ್ ಮತ್ತು ಟೂ ವೀಲರ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಅಂಬಿಕಾ ಪ್ಲಾಟಿನಂ, G5 ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್, 9th Cross, ಭಾಗ್ಯನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08314069685, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7760477279. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನ ಮನೆಯನ್ನು ಹಿಂದೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: KLE Pharmacy College, Umbalgavi, 2016-2017 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಬಿ ಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು, 100+ ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000+ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ಡ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, NAC A+ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು NIRF ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.kleefarm.edu.
0: या पावसाळ्यात तुमची मुले वारंवार खोकला, सर्दी किंवा तापाने त्रस्त होत आहेत का? काळजी करू नका. केल आयुर्वेद रुग्णालय शहापूर बेळगाव यांच्या वतीने मुलांसाठी विशेष रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा मान्सून कवच कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. 1-18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी तयार करण्यात आलेला हा कार्यक्रम मुलांची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करतो. प्रत्येक मुलाची वैयक्तिक आरोग्य तपासणी, मुलाच्या प्रकृतीनुसार आयुर्वेदिक उपचार, पावसाळ्यात पचन संस्था आणि श्वसन संस्थेच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाईल. कार्यक्रमाचा कालावधी 1 जुलै ते 31 जुलै 2026 पर्यंत असेल. अधिक माहितीसाठी संपर्क करा केले आयुर्वेदा हॉस्पिटल शहापूर बेळगाव, ओपीडी क्रमांक 10 आणि 11, मोबाईल नंबर 7978644281. चला, उत्तम आरोग्य आणि आयुर्वेदाच्या सहवासात हा पावसाळा निरोगी बनवूया.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.
1: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
2: ಈ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಪದೇ ಪದೇ ಕೆಮ್ಮು, ಶೀತ ಅಥವಾ ಜ್ವರದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದಾರೆಯೇ? KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ವಿಶೇಷ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾದ ಮಾನ್ಸೂನ್ ಕವಚದ ಮೂಲಕ ಅವರನ್ನು ರಕ್ಷಿಸಿ. 1 to 18 ವರ್ಷದೊಳಗಿನ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ರೂಪಿಸಲಾದ ಇದು ಅವರ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನೈಸರ್ಗಿಕವಾಗಿ ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಮಗುವಿಗೂ ವೈಯಕ್ತಿಕ ತಪಾಸಣೆ ಮತ್ತು ಅವರ ಪ್ರಕೃತಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತೇವೆ. ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಕರುಳು ಮತ್ತು ಉಸಿರಾಟದ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಇದು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಕಾಪಾಡುತ್ತದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು July 1 to July 31, 2026 ನಡೆಯಲಿದೆ. ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಆರೋಗ್ಯದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ಓಪಿಡಿ ನಂಬರ್ 10 and 11. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7978644281. ಉತ್ತಮ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಆಯುರ್ವೇದದ ಆರೈಕೆಯೊಂದಿಗೆ ಈ ಮಾನ್ಸೂನ್ ಅನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸೋಣ.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: अल्प दरामध्ये
1: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
0: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
1: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
0: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
1: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
0: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: माहितीसाठी संपर्क करा
1: केले शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
0: फोन नंबर 08312413777.
1: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.